0: ಪಾದ ಹರಿರಂ. ವಿಷ್ಣು ಸಹಸ್ರ ಗೀತಾ ಗಾವು, ಪ್ರಭುಕ ಪದ ತಿರ ಧ್ಯಾನ ಲಗಾವು, ಸಜ್ಜನ ಸಂಗತಿ ತಿರ ಮನ ದೇವ್, ದುಃಖಿ ಜನಕ ದುಃಖ ಹರಿಲೆವು. ಭಜ ನಾರಾಯಣ ಭಜ ನಾರಾಯಣ ಭಜ ಹರಿರಾಮ. ಜಬ ತಗ ತನಮಾ ಪ್ರಾಣ ರಹಂಛ, ತಬ ತಗ ಘರ್ಮಾ ಶೋಧನಿ ಗರ್ಛನ್. ಪ್ರಾಣ ಗಯಪಿ ಪತ್ನಿ ಡರ್ಛೆ, ಥರ ಥರ ಕಾಮಧೈ ಪರ ಪರ ಸರ್ಛೆ. ಭಜ ನಾರಾಯಣ ಭಜ ಹರಿರಾಮ. ಸಂಚಲ ಮನಕ ಬೇಗ ಸಮಾವು, ನಿಶಯ ಸುಖಮ ಫಸ್ನ ನಜಾವು. ಕಾಮೈ ಕ್ರೋಧರ ಲೋಭ ಹಟಾವು, ಜ್ಞಾನರ ಭಕ್ತಿಲೆ ವೈರಾಗ್ಯ ಬಡಾವು. ಸುಖಕ ಖಾತಿರ ಭೋಗ ಗರಿಂಛ, ಭೋಗ ಪಸಿ ಪಸಿ ರೋಗ ಗರಿಂಛ. ನತ ಗರಿ ಖಾಂಛ ನತ ಮರಿ ಜಾಂಛ, ತರ ಪನಿ ಪಾಪತಿರ ಮನ ಲಾಂಛ. ಭಜ ನಾರಾಯಣ ಭಜ ನಾರಾಯಣ ಭಜ ಹರಿರಾಮ. ಗಂಗಾ ಸಾಗರ ಕಾಶಿ ಘುಂಚನ್, ಅಹ್ನಾನ ವ್ರತ ಅಹ್ನಾನರ ದಾನ ವ್ರತ ಕತಿ ಗರ್ಸನ್. ಜ್ಞಾನ ವಿನಾಶಯ ಜನ್ಮ ಗುಜಾರನ್.
1: ಸಾರೈ ಬಾವು ಚತ್ರು ಮುಖೈ ಅತಿ ಕಠೋರ್, ಶ್ರೇಣಿ ಪಯೋ ದರ್ಪಣಿ ಧಾರಣ ಗರ್ಣು ಹುನೆ, ಮ ಪರ್ದಸು ಶರಣ ಮಂಗಲ್ ದಿನು ಅಶ್ವನಿ. ಮಯೂರ ಕಾರಂಜಸ್ತಾ ಅತಿ ಅಸಲ ಬಾಲಾ ಛಂತಿ ಕರಮಃ, ಅಧಿಕಿ ಕುಲ್ಯಾನುಪುರ್ ಮಣಿ ಜಡಿತ ಪಾವು ಪರಮ. ಪ್ರಭಾವ ಲಕ್ಷ್ಮೀ ಕಾಜೈ ಗರಿಕನ ತ ಘುಮ್ನೆ ಗಗನಮ, ದಯಾ ತಿಮ್ರೋ ಪಾಉ ಭನಿಕನ ಮ ಪರ್ಸು ಶರಣಮ. ಚರ್ವಾವು ಬಿಚಮಾ ಛ ಪಾತ್ರ ರ ಕಮಾಲ್, ಘಂಟಾ ರ ಚಕ್ರೈ ಧನು. ಲಮ್ಮಾ ಹಾತ ಬಿಷೆ ಛ ಪಾಸ ಅತಿ ಅಸಲ್, ಶೋಭಾಯೈ ಮಾನ್ಕ್ಯಾ ಬನು. ಕುಂಡಲ್ ಕಾನ ಬಿಷೆ ಖಜಿ ಛ ಸುನಕಾ, ಹೀರಾಹರು ಲಾಲ್ ಜಡಿ. ಶೋಭಾ ಗರ್ನು ಹುನ್ಯಾ ಜಗ ಜನನಿಕೊ, ಮಾಗ್ಸು ದಯಾಯೋ ಘಡಿ. ಕಪಾಲ್ಮಾ ಕೇಶ ಬಂದನ್ ಮಕುಟ ಪನಿ ಧರ್ಣ್ಯಾ ಅತಿ ಅಸಲ್, ಶಶೀಲ ಜಿತ್ ಗರ್ಣ್ಯಾ ಮುಖ ಕಮಲಕು ಸುಂದರ ಸಕಲ್. ಅತಿ ಲಾಮು ಚುಲ್ಠೋ ಸರಪ ಸರಿ ಜುಲ್ನ್ಯಾ ಜಗನಮಾ, ಲಗಾಯೇಕೋ ಸಿಕ್ರಿ ಜುನು ಜುನು ಗರ್ಣ್ಯಾ ಗಗನಮಾ. ಅಗಾಡಿ ಸಾಗರ್ಕೋ ಮಥನ ಗರ್ದಾ ಬಾಸು ಕಿಸರಿ, ಲಪೇತಣ್ಣಾ ಮಂದರ್ ಝೈ ಜಗನ ಸುನ ಕಿ ಸಿಕ್ರಿ ಅಕಬರಿ. ಬಡೋ ಶೋಭಾ ಗರ್ಣ್ಯಾ ಝಲಮಲ ಭೈ ತ್ಯೈ ಜಗನಮಾ, ಹಜುರ್ ಕೋ ಹೇ ದುರ್ಗೆ ಸ್ವರೂಪ ಪನಿ ಧ್ಯಾನ ಗರ್ಸು ಮನಮಾ. ಧ್ವಜಾ ಧರ್ಣ್ಯಾ ಚಂದರ್ ಮಜುರ ಪನಿ ಜಸ್ಕಾ ಉಪರಿಮಾ, ಕುಮಾರಿ ರುಧಾರಿ ರೈಕನ ಸಬೈ ಸ್ವರ್ಗ ಭರಿಮಾ. ಪವಿತ್ರೈ ಗರ್ಛಿಂಜೋ ಪೂಜನ ಗರ್ದಾ ದೇವಗಣಮಾ, ಕೃಪಾ ಮಾಗ್ಛು ಮಾತರ್ ಮ ಪನಿ ಪರಿ ತಿಮ್ರಾ ಶರಣಮಾ. ತ್ರಿಲೋಕೋ ರೋಗ ಜಸ್ತೋ ಅಸುರ ಮೈಸಾಸುರ್ ಹುನ ಗಯೋ, ದಯಾ ತಿನ್ ಲೋಕ ಮಾಥಿ ಧರಿಕನ ತ ಮಾರಿ ದಿನು ಭಯ. ಉಸೈ ಮಾಫಿಕ್ ಮೇರಾ ಉಪರ ಪನಿ ದುರ್ಗೆ ಧರಿ ದಯಾ, ಸಹಜ ಮಾ ದುಃಖ ಛುಟ್ಲನ್ ಎದಿ ಮಕನ ಮಂಗಲ್ ದಿನು ಭಯ. ಜಯಾ ಬಂಚನ್ ಸಬ್ಲೆ ವಿಜಯ ಪನಿ ನಾಮ ಹೋ ಹಜುರಕು, ಭಗತ್ ಕಾ ಖಾತಿರ್ ಮಾ ಛ್ಯಾ ಗರಿ ದಿನ್ಯಾ ಸಬ್ ಅಸುರಕು.
2: ದುಲಿಖೇಲ್ ಅಸ್ಪತಾಲ್ ದೋಲಖಾ, ಅಸ್ಪತಾಲ್ ದೋಲಖಾಕು ಸೂಚನಾ.
3: ದುಲಿಖೇಲ್ ಅಸ್ಪತಾಲ್ದ್ವಾರಾ ಸಂಚಾಲಿತ ದೋಲಖಾ ಅಸ್ಪತಾಲ್ಲೆ ವಿಭಿನ್ನ ಸೇವಾ ಸಂಚಾಲನ್ ಶುರು ಗರಿಸಕೇಕೋಲೆ ಸಮಯಮೇ ಆಫ್ನೋ ಸ್ವಾಸ್ಥ್ಯ ಪರೀಕ್ಷಣ ಗರಾಯ್ ಮೌಕಾಕು ಫಾಯ್ದಾ ಉಠಾಉನು ಹುನ ಸಂಬಂಧಿತ ಸಬೈಮಾ ಜಾನಕಾರಿಕೋ ಲಾಗಿ ಯೋ ಸೂಚನಾ ಪ್ರಸಾರಿತ ಗರಿಯೇಕೋ ಛ.
4: ಹಾಮ್ರಾ ಸೇವಾಹರು
2: ಶನಿವಾರ ಬಾಹೇಕ ಬಿಹಾನ 9 ಬಜೆದೇಖಿ ಅಪರಾಹ್ನ 4 ಬಜೆಸಮ್ಮ ಓಪಿಡಿ ಸೇವಾ, 24 ಘಂಟಾ ಆಕಸ್ಮಿಕ ಸೇವಾ,
4: 24 ಘಂಟಾ ಆಕಸ್ಮಿಕ ಉಪಚಾರ ತಥಾ ಬಿರಾಮಿ ಭರ್ನಾ, 24 ಘಂಟಾ ಫಾರ್ಮೇಸಿ ಸೇವಾ,
3: आधुनिक उपकरणहरू तथा अपरेशन थिएटर सहित संचालित अस्पतालमा महिला तथा प्रसूति विशेषज्ञद्वारा प्रसूति जाँच तथा अपरेशन, हाड जोड्नी सम्बन्धी विशेषज्ञ उपचार सेवा, विशेषज्ञ चिकित्सकद्वारा दन्त सेवा,
4: हाड जोड्नी तथा नसा सम्बन्धी विशेषज्ञ डाक्टरद्वारा हड्डी भाँचिएका, हड्डी खिइएका, नसा च्यातिएका बिरामीहरूको लागि अपरेशन सहितको सेवा अन्तर्गत पाता राख्ने तथा निकाल्ने
2: बाल विशेषज्ञद्वारा सेवा उपलब्ध गराइन्छ।
4: सामान्य शल्यक्रिया र फिजियोथेरापी सेवा, ईसीजी, भिडियो एक्सरे तथा प्रयोगशाला जाँच, रगत सम्बन्धी मृगौला, मुटु र कलेजोको जाँच, थाइराइड जाँच, दिशा पिसाब खकार परीक्षण गर्नुका साथै वीर्य जाँच र परिवार नियोजन तथा मातृ शिशु स्याहार सेवा सम्बन्धी परामर्श तथा अस्थायी साधन वितरण।
2: हाम्रा अन्य थप सेवाहरू इन्डोस्कोपी, कल्चर, मानसिक स्वास्थ्य जाँच तथा परामर्श सेवा, डिजिटल सीआर सिस्टम द्वारा एक्सरे सेवा र एनआईसीयू सेवा। यस दुलिखेल अस्पताल दोलखा अस्पतालमा दोलखा जिल्लाकै पहिलो क वर्गको एम्बुलेन्स सञ्चालनमा आएको हुँदा सेवा लिनुहुनको लागि अनुरोध गरिन्छ। सम्पर्क नम्बर 049-412-020। नवजात शिशुहरूमा श्रवण समस्याको पहिचान गरी विशेष मेसिनद्वारा परीक्षण गरिन्छ। अन्य थप जानकारीको लागि सम्पर्क 049-412-020। दुलिखेल अस्पताल दोलखा अस्पताल दोलखा।
5: होइन के गर्ने होला भने यसो व्यापार व्यवसाय गरौँ भने अलिकति खर्चको पनि जो गरेको थिएँ चामल लिन काठमाडौँ जानै नसकिने भयो। यो समयले हामीलाई गरी खानै नदिने भयो भने हाम्रो भाग्य नै यस्तो हो कि समय यस्तो
6: हो पनि किन दुखेको पक्ष तिम्रो कुरा बुझ्दा व्यापार व्यवसायको यस्तो सुनिन्छ होइन व्यवसाय चाहिँ के गर्न लाग्यो भने
5: अब यसो विचार गर्दा प्लास्टिक कुर्सी टेबल साथै तामा पितल चरे सिलाबर स्टिलका भाँडा भाँडा व्यवसाय गरौँ कि झैं लाग्या छ। तर यो सामान लिन काठमाडौँ जाने दुःखले गर्दा त झिक्कै लाग्छ हो मलाई त।
6: तिमीले भनेको व्यवसायका लागि सामान लिन जाने कुराको चिन्तै नगर न। दोलखामा 20 वर्ष पुरानो एक मात्र डिलर गीताश्री स्टोर चरिकोटमै छँदै छ नि, जसले 10 वर्ष वारेन्टी भएका सामान न्यास साथै नेपालका सबैभन्दा पुरानो त्रिवेणी कम्पनी डल्फिनका 5 वर्ष वारेन्टी भएका आकर्षक मोडेलका कुर्सी टेबल एसपीएलका सबै प्लास्टिकका बाटा बाल्टिन लगायत भाँडाहरू सुफत मूल्यमा उपलब्ध गराउँछ नि।
5: मेरी आमै नि गीताश्री स्टोर, त्यो त छापा बाजेको वर्षौं पुरानो पसल होइन र
6: हो त त्यही पुरानो विश्वासिलो छापा बाजेको गीताश्री स्टोर जहाँ भाँडा व्यवसाय गर्नका लागि चाहिने सम्पूर्ण सामग्रीहरू कम्पनीकै मूल्यमा पाइन्छ के। अनि अर्को कुरा, पहिला छापा बाजेले चलाउँदै आएको त्यो पसल अहिले त उनकै छोराले चलाउँदै आएको छ नि, त्यो त दोलखाको लागि एकमात्र डिलर हो के, त्यसो गरे कसो होला।
3: हाम्रा सेवा तथा सुविधाहरू तामा पितल चरेस स्टेल फलाम प्लास्टिक फाइबरका झोलाहरू कालो ड्रम कडा डेक्ची तथा माटाका भाँडाहरू कम्पनीकै मूल्यमा पाइन्छ।
2: त्यस्तै ग्यास बेच्न चाहनुहुने विक्रेताहरूले पनि सम्पर्क राख्न सक्नुहुन्छ। साथै इलेक्ट्रिक सामानको सोरुम खोलिएको हुँदा फ्रिज, वासिङ मेसिन, टिभी, पानी तताउने सोलरको खरिदमा अचार बनाउने मिक्सर सितैमा पाउनुहोस्। पैसा जोगाउनुहोस्, यस गीताश्री स्टोरबाट पुराना भाँडा ल्याउनुहोस्, नयाँ भाँडा लानुहोस्। कृषि गर्नेलाई ग्यारेन्टीका साथ टनल त्रिपाल पनि पाइन्छ। समूहको लागि चाहिने सामान साथै टेन्ट पनि उपलब्ध छ।
3: फलाम र माटोबाट बनेका भाँडा ग्यासको डिलर पनि रहेको छ। साथै कुकर, राइस कुकर, चुलो, मिक्सर ग्लाइन्डर आदि सामानहरू सुपथ मूल्यमा पाइन्छ।
2: प्रोप्राइटर चरीकोट का लागि भीमराज थापा सम्पर्क नम्बर 9851068595 र 0949421542 काठमाडौँ कागेश्वरी मनहरा 9 गोठाटारका लागि श्रीराम थापा सम्पर्क नम्बर 9851068590 सम्पूर्ण सेवा सुविधा अब एकै ठाउँमा
3: हाम्रा सेवा तथा सुविधाहरू दोलखा जिल्लामै गुणस्तरीय फ्लेक्स स्टिकर क्यानभास र अर्जेन्ट फोटो प्रिन्ट गरिने
2: लोक सेवा तथा शिक्षक सेवा आयोग लाइसेन्स राष्ट्रिय परिचय पत्र पासपोर्ट मतदाता परिचय पत्र क्यूआर कोड पुलिस रिपोर्ट लगायतका सम्पूर्ण सेवाका फर्म भर्ने काम तथा प्रिन्ट गरिन्छ
3: सेल्फ छाप नाइलन छाप बनाइनुको साथै मायाको चिनो प्रमाण पत्र सम्मान पत्र तयार गरिन्छ
2: भिजिटिङ कार्ड विवाह कार्ड व्रतबन्धका कार्ड बनाइनुका साथै आईडी कार्ड र फ्रेम सम्बन्धी सम्पूर्ण काम गरिने
3: अड्डा अदालत तथा सरकारी कार्यालयको सम्पूर्ण लेखापढीको काम गरिने
2: सबै प्रकारका प्रिन्ट तथा फोटोकपीको टोनर रिफिल गर्नुका साथै ट्रफी मेडल टोकन अफ लभ खादा दोसल्ला तोरण तयार गरिने
3: फोटो एल्बम तथा होलसेल मूल्यमा सबै साइजको फ्रेम तयार गरिने
2: जर्सी कप मार्बल पाता स्टोन तथा कुसन प्रिन्ट लगायतका सम्पूर्ण प्रिन्टको काम गरिने
3: विवाह व्रतबन्ध पार्टी गोष्ठी तथा सबै प्रकारका कार्यक्रमको फोटो तथा भिडियो तयार गरिने
2: र जेनेरेटर तथा साउन्ड सिस्टम भाडामा पाइनुका साथै सबै प्रकारका रिचार्ज सेवा उपलब्ध छ
3: कम्प्युटर सम्बन्धी सम्पूर्ण काम तथा सबै प्रकारका सामग्रीको लागि सधैँ हामीलाई सम्झिनुहोस्
2: सम्पूर्ण सेवा सुविधाहरू एकै ठाउँमा
3: अन्य थप जानकारीको लागि प्रोप्राइटर गोविन्द कार्की 9844322513 र 9804007066
2: एस गोविन्द फोटो स्टुडियो कम्प्युटर साइबर एण्ड फ्लेक्स प्रिन्ट सेन्टर पहिलेको ठाउँबाट सरेर भीमेश्वर रंगशाला भएको घरमा सरेको जानकारी गराउँदछौ हैन कहाँबाट ल्याउने होला पहिला त यही थियो
7: हैन के एकले गुनगुन गरिरहेको
2: अब यसो गर्मी पनि फिर्दै गयो त्यसैले केही गिराजको